एको मन जाने मन कोय। पंच प्रवान पंच प्रधान पंचे पाव हिदर गयमान पंचे सोह हिदर राजान पंचा का गुरु एक त्याम जेको कह कराय विचार करते कह करण है नाही सुमार तौल तरम दया का पूत संतोख थाप रखिया जन सूत जेको बुझै होवै सचियार तवलै उपर केता भार धरती होर पराय होर होर तस्ते भार तला।

नमस्त्वं अकाले नमस्त्वं कृपाले नमस्त्वं रूपे नमस्त्वं अनुपे नमस्त्वं अपेक्षे नमस्त्वं लेखे नमस्त्वं काये नमस्त्वं जाये नमस्त्वं गंजे नमस्त्वं पंजे नमस्त्वं नामे नमस्त्वं ठामे नमस्त्वं कर्म नमस्त्वं तर्म नमस्त्वं नाम नमस्त्वं ताम नमस्त्वं जीते नमस्त्वं पीते नमस्त्वं बाहे नमस्त्वं टाहे नमस्त्वं नीले नमस्त्वं नादे नमस्त्वं छेदे नमस्त्वं गादे नमस्त्वं गंजे नमस्त्वं पंजे नमस्त्वं उदारे नमस्त्वं पारे नमस्तं सो एक नमस्तं अनेक नमस्तं पूते नमस्तं रूपे नमस्तं निरकर्मे नमस्तं निरपरमे नमस्तं निरदेशे नमस्तं निरपेशे नमस्तं निरनामे नमस्तं निरकामे नमस्तं निरताते नमस्तं निरकाते नमस्तं निरतूते नमस्तं पूते नमस्तं लोके नमस्तं शोके नमस्तं निरतापे नमस्तं थापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निधाने नमस्तं गाहे नमस्तं बाहे नमस्तं त्रिवर्गे नमस्तं स्वर्गे नमस्तं प्रभोगे नमस्तं सुजोगे नमस्तं रंगे नमस्तं अपंगे नमस्तं गम्मे नमस्तस्त्रमे नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे नमस्तं जाते नमस्तं अपाते नमस्तं अमजबे नमस्तस्तजबे देशां देशे नमस्तं अपेशे नमस्तं निरतामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेव नमस्तापेव नमस्तं जन्मे नमस्तं सुबन्मे नमो सर्वगौने नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तांबरने नमस्तांबरने नमस्तंजरारं नमस्तंकृतारं नमो सर्वतन्दे नमो सबन्दे नमस्तं निरशाके नमस्तं निर्भाके नमस्तं रीमे नमस्तं करीमे नमस्तं अनन्ते नमस्तं महान्ते नमस्तस्त्रागे नमस्तं सुहागे नमो सर्वशोकं नमो सर्व

अखिजे अभिजे समस्तम प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदारिद सिद्धं निवासी चरपट शांत्वै प्रसाद। अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे चल भोगे चल राजे अटल साजे अखल धर्म अलख कर्म सर्वंग दाता सर्वंग याता सर्वंग भाने सर्वंग माने सर्वंग प्राणु सर्वंग त्राणु सर्वंग भुक्ता सर्वंग जोगता